जिनका मन वसिया वाजे शब्द कनेरे कह नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरे साचा नाम मेरा आधारू साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर शांत सुख मन आए वसे।

संतो शब्द धरहु प्यारू साचा नाम मेरा आधारू वाजे पंच शब्द तित कर सा भागै शब्द वाजे कला जित कर तारिया पंच दूत तुद वस कीते काल कंटक मारिया तुर कर्म पाया तुद जिनको ते नाम हर कै लागे कह नानक तह सुख हुआ तित कर अनहद वाजे साची लिवै बिन देह निमाणी देह निमाणी लिवै बाजो क्या करे बेचारिया तुद बाज समरथ कोए नाई किरपा कर बनवारिया एस नौ होर थाऊ नाही शब्द लाग सवारी।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर दे।

जी जुगत सच जाने सोई आप मेट निरालम होवै अंतर साच जोगी कहिए सोई अवगत हो निर्मायल उपजे निर्गुण ते सरगुण थिया सतगुर परचै परम पद पाईऐ साचै शब्द समाए लिया एक एको सच एका जानै हौ मैं दूजा दूर किया सो जोगी गुर शब्द पछाणै अंतर कमल प्रगास थिया जीवत मरै तां सब किश सूजै अंतर जानै सर्ब दया नानक ताको मिलै वडाई आप पछाणै सर्ब जिया साचो उपजै साच समावै साचे सूचे एक मया झूठे आवह ठवर ना पावै दूजे आवागौण भया आवागौण मिटै गुर शब्दी आपे परखै बख्श लया।

साच पठायो लेख मुख तमाने तन खड़ी गुरमुख आखी देख तुध पावे तू मन वसै नदरी कर्म वसेख भूख प्यासो जे पवै

तौले अकासं आपे साचे गुण परगासं जति सती संतोखी आपे आपे कार कमाई है जिस करना

तुद पावा पाए भगत साचे गुण गावा तुद पाणे तू पावह करते आपे रसन रसाएंदा सोहन भगत प्रभु दरबारी मुक्त भये हर दास तुम्हारी आप गुआए तेरे रंग राते अन दिन नाम त्याएंदा।

कर कर देखै हुक्म सबाया, खंड ब्रह्मांड पाताल अरंबे, गुप्त हो प्रगटी आएंदा, ताका अंत न जाने कोई, पूरे गुरते सोजी हुई, नानक साच रत

जन साचे मनमुख सेव न जानन काचे आपे करता कर कर वेखै ज्यो भावै त्यो लाई हे जुग जुग साचा एको दाता पूरै भाग गुर शब्द पछाता शब्द मिले से विछड़े नाही नदरी सहज मलाई हे हम मैं माया मैल कमाया मर मर जम्मह दूजा पाया बिन सतगुर सेवे मुक्त ना होई मन देखो हो निवलाई हे जोत सुभावै सोई करसी आपो हो आना किस होसी।

निराला राम हर सिमर एकंकार साचा सब जगत जिन उपाया पौन पानी अग्न भांदे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम सं

नाम रता जन प्रगट हुए, एक साचा शब्द रहे लिव लाए, से जन साचे साचे पाए, साच त्याइन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, एको करता अवर न कोए, गुर शब्दी में लावा हुए, जिन साच सेव्या तिन रस पाया, नानक सहजे नाम समाया, बसंत महला तीजा, भगत करह जन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, हर सेती सद

मन निर्मल निर्मल सच सोए, जिन ज्ञान किया तिस हर तू जान, साच शब्द प्रभ एक संजान, हर रस चाखै ता शुद्ध होए, नानक नाम रते सच सोए, बसंत महला तीजा, नाम रते कुला का करह उदार, साची बाणी नाम प्यार, मनमुख भूले काहे आए, नामो भूले जन्म गवाए, जीवत मरे मर मरन सवारे, गुरु कै शब्द साच उर धारे, रहाउ गुरमुख सच भोजन पवित्र।